0: जया सदा शिवा जया सदा शिवा जया सदा शिवा जया सदा शिवा जया सदा शिवा बोलिए शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा बोलिए जया सदा शिवा जया सदा शिवा शिवा सदा शिवा बोलिए शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा शिवा सदा शिवा बोलिए
1: Continue.